वाइट एज ब्यूटी क्रीम तव्हां लॻायो, वाइट एज जो जेको आहे साबुण लॻायो या फेस वॉश लॻायो, तव्हांजी मर्ज़ी आहे। वाइट एज जी लवली क्रीम तव्हां लाज़मी लॻायो, न त तव्हांखे मर्ज़ी ते कोन छॾींदमि मां, सही आहे। ऐं डॉक्टर पिंपल ट्यूब आहे जेको एक्नी वारनि जे लाइ, एक्नी अगरि तव्हांखे आहे त डॉक्टर पिंपल जो ट्यूब लॻायो। उन खां अलावा डी स्किन ब्यूटी क्रीम आहे तव्हां लॻायो, डी स्किन जो फेस वॉश तव्हां लॻायो।